गरज कयो बाबा कयो मेडिकेटेड फार्मूलो आहे कोई नुकसान आहे तव्हां सिर्फ़ खूबसूरत थींदा ऐं खूबसूरती तव्हांजे दरमियान सिर्फ़ डी स्किन ब्यूटी क्रीम जो फ़ासिलो आहे फ़ासिले खे तय कयो ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम जो इस्तेमालु कयो।

ویلکم بیک مزید سامعین، ہی آہے جی ایف ایم 88 ریڈیو نیٹورک۔ اوہاں شو بدھو پیا سام ایں سندھی شام میں وانجو آر جے ونے میزبان جی ہے اوہی ساگیو وانجو یونس بکر۔ اوہاں جتے جتے بھوجو ایں شاد آباد ہوجو ایں یقینن شردی جگہ گرمی جی شدت ہے تمام گھنی ہے ऐं सभिनि खे सेड़ हूंदो त कॾहिं थियूं सर्दियूं अचनि, कॾहिं थी मौसम थधी थिए। फ़िलहाल जेका आहे उहा काफ़ी इलाइक़नि में हीट स्ट्रोक तमामु ज़्यादा आहे ऐं गर्मी तमामु घणी आहे। उन जे करे असां सभिनी खे घुर्जे त असां पंहिंजो पाण खे, पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे बचनि खे गर्मी जी शिदत खां बचायूं, छो त हीट स्ट्रोक अहिड़ी शइ आहे जेका इंसान जी जान वठी सघे थी। ऐं शदीद जेका गर्मी आहे उन में कोशिश कयो त वधि में वधि पाणी पीओ, कोशिशि कयो त मथे ते कपिड़ो रखो, उसियल कपिड़ो हुजे त वधीक बहितर आहे, न त को ट्वाल वग़ैरह रखो। ऐं ईअं ई जेको आहे हल्का कपिड़ा पायो जेके हल्के कलर में हुजनि, ताकि तव्हांखे गर्मी जी शिदत महसूसु न थिए। गर्मी में ईअं न निकिरो, जेकर को ज़रूरी इंतिही घणो कमु आहे त कोशिशि कयो त इहा सफ़ा सुबुह सवेरे गर्मी जी शिदत तव्हांखे तकलीफ़ न ॾेई सघे। छो त गर्मी लू जेका हूंदी आहे, जेका शिदत वारी गर्मी हूंदी आहे, जेके हाणे अंग्रेज़ीअ में हीट स्ट्रोक चवंदा आहिनि। हीट स्ट्रोक हिकिड़ो अहिड़े क़िस्म जी बीमारी आहे जंहिंजी को तकिड़ो इलाज बि कोन्हे, ऐं उहो बसि माण्हू गर्मी जी उन शिदत खां न रुगो मुतासिर थी परेशान थिए थो, पर उन सां गॾो गॾु उन जी जान खे बि ख़तरो लाहक थी वञे थो। उन करे असांजो फर्ज़ थिए थो त असां न रुगो उन जी अवेयरनेस ॾियूं, पर असां पंहिंजे ॿियनि माण्हुनि खे ॿुधायूं। ख़ासि तौर ते असांजो जेके पोरे तबिको आहे, उहो हर हाल में महिनत मज़दूरी करे थो, ऐं ॾींहं जा समूरा जेके गर्मीअ वारा कलाक आहिनि हुनखे महिनत मज़दूरी करणी पवे थी, त जिते हवाउनि खां हटी करे गर्मी में सख़्त काढ़े में जिते शरीर गर्मी में जेको आहे कमकार करणो पए थो, त उते सभ खां पहिरियों जेको कमु आहे उहो आहे त पंहिंजी हिफ़ाज़त, पंहिंजे तौफ़े लाइ कुझु कजे। त हूअं त ॿियो त जेकॾहिं न बि करे सघिजे थो, जेके गर्मीअ खां बचाव जा जेके उसूल आहिनि उनखे अपनाइजे, ऐं ख़ासि तौर ते जेके असांजे पोरे त मज़दूर माण्हू आहिनि जेके उहे कनि था, या जेके ॿाहिरिनि में या कारखाननि ते कमु कनि था जिते गर्मी तमामु घणी आहे, उन गर्मीअ खां बचण जे लाइ हू कोशिशि कनि त वधि में वधि पंहिंजो पाण खे बचाइनि, पंहिंजे कपिड़े गंदी जे हवाले सां, पाणी पीअण जे हवाले सां, ऐं महसूसु थिए घणी गर्मी त वेंजण सेंजण खपे, ताकि हुन जो जेको जिस्म जो टेम्परेचर आहे गर्मी जेका आहे उहा नॉर्मल थी सघे। सो मज़े समय अवां सां इहे ॻाल्हियूं बि जारी रहंदियूं, पर असांजी ख़्वाहिश इहा बि हूंदी त तव्हां अॼोकी शो में शिरकत कंदव, ऐं असीं अव्हांजी शिरकत खे यकीनी तॾहिं सम्झंदासीं जॾहिं तव्हांजो हिकिड़ो मैसेज अची वेंदो। ऐं मैसेज जो तरीक़ो बिल्कुलु उहो ई साॻियो आहे जेको अव्हां अॻे मोकिलींदा आहियो, पर छाकाणि जो असांजी हर स्टेशन तां जेको शो थिए थो उहो पंहिंजी कमांड असांखे ॿुधाइणी हूंदी आहे। उहा हिकिड़ी कमांड हूंदी आहे MTI, माना शॉर्ट अखर आहे असांजो, हुन में तव्हांखे MTI लिखण खां पोइ थोरो स्पेस ॾियणो आहे, पोइ पंहिंजे ॻोठ शहर जो नालो लिखणो आहे, पंहिंजो नालो लिखणो आहे, ऐं सेंड करणो आहे 88 81 ते। तव्हां असांखे सेंड करे छॾियो त पोइ उहो तव्हांजो जेको मैसेज आहे उहो असां इनशाला शामिल करे वठंदासीं। जेकी महिरबानी असांखे प्यार सां, ध्यान सां, पंहिंजे ऐप सां ॿुधनि पिया, उन्हनि जूं मोहबतूं, उन्हनि जा वॾा वॾा कुर्ब तव्हांजा। मां हिकिड़ो ट्रैक प्ले करे वठां, उन खां पोइ हिकिड़ो कमर्शियल ब्रेक हूंदो, उन कमर्शियल ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदुसि त पोइ तव्हांजा मैसेज शामिल कंदासीं। त पोइ फ़िलहाल पाण हलूं था हिन सुरीले ट्रैक ॾांहुं। मारवी सिंधु जो आवाज़ु अचे त गची ॿुधूं।